गावे को गुण वडियाईयां चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा हदूर।

0: ഗുഡ് മോർണിംഗ്. സ്വാഗത് ഹൈ സംഗീത് പ്രേമിയോ കാ മനോരഞ്ജൻ കി മെഹഫിൽ മേ. സോമവാര വർഷ 2026 കെ സിതംബർ മഹീനെ കി 7 താരീഖ് ഓർ വക്ത് മനോരഞ്ജൻ കാ ആപ്കി ഹമാരി മുലാഖാത് കാ പ്യാരേ പ്യാരേ ഗീതോ കി സ്വാഗത് കാ. മൈ നേം ഈസ് രവി ശർമ്മ. സബ്സേ പഹലെ ഭൈ കാജൽ കോ ധന്യവാദ് ദേതേ ഹൈ ഓർ ഫിർ അപ്നാ കാം ഹാത്ത് മേ ലേതേ ഹൈ മനോരഞ്ജൻ. नेक नीयत की गवाही वक्त देगा आपको. हमसे सच्चे दोस्त से यारी लगा के देखिए, खुद ब खुद उठा करेंगे आपके पांव इधर. आजमाइश शर्त है, एक बार आकर देखिए. उस समय रंगीन लगती है ये दुनिया बेपनाह, प्यार आंखों में किसी का घर बसा कर देखिए. आपकी नजरों से साजिश अब मुकम्मल हो गई, अब राजे दिल को हमसे जरा छुपा कर देखिए. और किस तरह होती है मिलने की दुआएं सब कबूल, आप सच्चे दिल से कभी हमको बुला कर देखिए.
1: Like a radio. Let's return to the biggest hits back to back. This is Like a Radio, broadcasting across the Midlands on DAB Digital Radio with a refreshing mix of Bollywood classics and latest chart toppers. Download the Like a Radio mobile app and listen wherever you are in the world. Back-to-back hits across the Laika Radio Network.
0: और लाइका गोल्ड पर शुरुआत होती है इस गीत से. भाई बहुत सारे सवाल होंगे आपके पास, शर्मा जी कहाँ गायब हो जाते हो, कभी आते हो कभी जाते हो, भाई दुनिया ही आनी जानी है क्या करें. लेकिन इस सवाल का जवाब कि किस तरह होती है मिलने की दुआएं सब कबूल, आप सच्चे दिल से हमें जरा बुलाकर देखिए.